transformo केला की ते की साधे संपादन काम करी राखे होतो सरकारी ती फक्त काम करी राखे होतो ते आपण कधी करवता दिलो म्हणजे सीटो बंद सीटो तुम्हाला पण सांगतो मी आम्ही दिलो